0: ಸ್ವತಂತ್ರವಾಗುವುದು. ಪಕ್ಕವಾದ್ಯದಲ್ಲಿ ವಯಲಿನ್ ವಿದ್ವಾನ್ ಮೈಸೂರು ಆರ್ ದಯಾಕರ್, ಮೃದಂಗ ವಿದ್ವಾನ್ ಎಚ್ ಎಸ್ ಸುಧೀಂದ್ರ, ಮೋರ್ಚಿಂಗ್ ವಿದ್ವಾನ್ ಎಲ್ ಭೀಮಾಚಾರ್. 10:30 ಎನ್ಡಿಎ ಸರ್ಕಾರ 12 ಪೂರೈಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಧ್ವನಿಮುದ್ರಣ ವಿಷಯ ಪರ್ಯಾವರಣ. ಇದುವರೆಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಇಂದು ಸಂಜೆ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರಣೆ ಕೇಳಿದಿರಿ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು. ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದ ಇಂದಿನ ಈ ಬೆಳಗಿನ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯ ಮುಗಿಯಿತು. ಈಗ ಸಮಯ 3:03. 490.1 meters ಅಂದರೆ 612 kHz ಹಾಗೂ DRM ತರಂಗಾಂತರ 603 kHz ನಮ್ಮ ನಿಲಯದ ಸಂಜೆಯ ಪ್ರಸಾರ 5:10 ಪ್ರಾರಂಭವಾಗುವುದು. ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರಿಗೆ ಸವಿತಾ ಶಿವಕುಮಾರ್ ಮಾಡುವ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಶುಭ ದಿನ ನಿಮ್ಮದಾಗಲಿ.
1: मैं तो सिर्फ बेचती हूँ जैसे सामान होते हैं LED बीस पंखे वगैरह लाइट का टोटल सामान और सुधार के भी हैं, रिपेयरिंग करते हैं मेरे हस्बैंड आके हम लेकर रख लेते हैं.
2: अच्छा, तो आपके हस्बैंड और आप दोनों मिलके इस दुकान को चलाते हैं?
1: जी हाँ.
2: तो जब आप दुकान संभालती हैं तो घर पे बच्चे भी अकेले आराम से रह लेते होंगे क्योंकि इतने समझदार हो गए?
1: हाँ, काफी समझदार है. बड़ा लड़का 16 का हो चुका है, 15 में लग चुका है और छोटा 12 में लग चुका है, 12 का हो गया लग चुका है.
2: शबाना जी, आप दुकान पर जब संभालती हैं तो उसी वक्त रेडियो भी सुनती हैं?
1: जी हाँ, रेडियो भी सुन लेते हैं, टीवी भी चला लेते हैं, टीवी में रेडियो चला लेते हैं.
2: तो आज कौन सा गीत आप सुनना चाहती हैं?
1: ओम शांति ओम फिल्म का दीवानगी दीवानगी का मैं गाना सुनना चाहती हूँ.
2: ठीक है, सुनवाते हैं आपको ये गीत.